गुर मिले तृष्णा यज्ञ बुझाई, गुर ते शांत वसै मन आई, गुर ते पवित पामन सोचो होई, गुर ते शब्द मलावा होई, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता इक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारी जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

कर कर्म देख बोले सुने सब आप सदा संग ताको मन जात संत प्रसाद भयो परगास।

तारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी हों तुद बिन अवर ना।

सगल रोग, राखन हार अपार, राखै अग्न माहे, शीतल हर हर नाम, सिमरत तपत जाए, सुख सहज आनंद कणा, नानक जन धूरा, कार्य सगले सिद्ध भए,

तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज धुनी हा साधु रसन भनी हा।

मिले प्यारी तिसकै लागो पाई जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना टुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावै सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब